0: लामान ताम गदेरी ध्यान पिन तब मला यांग खाप हुले निबन मला तिलगे लबारी निबन मला थे गे लबारी सेब मला के आसेब मला रंग निबन मुबा युल डी पांग मा ग्योई सेब मला के आसेब मला थे युल्ला ठीम थेन युल ठीम खारंग बा मला थे युल्ला मिसे तिला धर्म तेन बा मला थे युल्ला मिदा तांग मा थेन आतंग मा ताम गदे तिला तिला मला बिबरंग मा ताम गदे सेसी गोसी निसाम लामान जाबा ताबारी खाम बा मला यांग गे लबारी बिसे निबा युल डी यांग से थे युल डी दोसी लादो बा गे लबारी आसे साम थेन से पांग बा ताम आगो साम थेन द ताम न्यु जीपिसाम याङसे खप्पै बेमा गाछा सेनुन तोब बिबा थे युल्ला ग्योई हिन्न थे युल्ला ग्योई आगोमा थेन्से तिल लाउ बिबा खाराङसि लाउ बिबा ताम था तबरे आखाममा फिर्के भुल्ली केलाबरी निबा दुइरी लामन खाल्ल दुङ्गाल थेन समस्या गते नहातो बमला उसेम लुबा आरोप थेन लोलो लोलो ठिम अनुसार ल झन्झट गते नुन नहातो बमला थे तबसे फेर्का भ्युल्ली निबा बिमा गाछा चुरङमा ताम गदेरी ध्यान पिन्सि निसाम याङसे खाजी बैनन खाल्ल दुङ्गाल गते आयन बारी खाम बमला चुरन जानकारी ल छ्याम छ्याम्री तिनीलाई गेताङ ग्यामे नुन फेसेनिबा दुई तासिजिन बमला गेताङ मुगलान लगे अर्थात् वैदेशिक रोजगारी ल फेरि राङला तिलाई सल्लाह सुझाव थेन प्रतिक्रिया गदे मुला बिसाम मनीलाई इमेल ठेगाना welfare@febi.gov.np थेन info@febi.gov.np इमेल लबरी राङदा मोइजेन मुला
1: नेपाल टेलिकमको 4G